0: Center 95.5. North South 95.6. 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
5: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते की आपण ठीक आहात मजेत आहात अँड ट्यूनिंग करीत आहात ऑन ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन तर सिख होता असाचा लय भारी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत आणि सिखो आपलाच कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला तासाचा लय भारी कार्यक्रम नेहमीप्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून

तरसिखो मनात भक्ति ओठानवर प्रार्थना आणि चरवर हास्य यापेक्षा सुंदर सकार दुसरी कोणती असते? तरसिखो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ। तरसिखो आणखी एक भक्तिमय गीताचा आस्वाद आपण घेऊया विठ्ठलाच्या नावाचा, इन द वॉइस ऑफ

एकदा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात तुम्हा सगळ्यांचे स्वागत सु आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ 20 ओनली ऑन रेडिओ मनोरंजन तर सिखो तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत तर सिखो नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या 10 वाजतापर्यंत कार्यक्रमाचा शेवटपर्यंत कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे आणि या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील कोली गीतांची निवड आपण केलेली आहे इन द व्हॉइस ऑफ स्नेहा महादिक.

तरसिखो काही जुनी गाणी काही गाणी जुनीच असतात पण त्याच्याशी जोडलेल्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत आणि रसिखो असं म्हटलं जातं की जुन्या गाण्यामध्ये काहीतरी विशेष असतात तर ऐकूया हे पुढील अप्रतिम गाणं इन द वॉइस ऑफ आशा भोसले

0: ध्यान दीजते हो
1: तरसी खो के शंकना ही का पन्ना कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेत आहात तरसी खो आणखी एक जुन्या गाण्याचा आस्वाद आपण घेऊया

0: Sakar Beats.
1: Sombar te Shukravar. Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: तरसिखो के क्षण हा ता कार्यक्रम संपणार आहे. तर रसिको या सकाळी सकाळी आमची साथ दिल्याबद्दल, रेडिओ मनोरंजनवर ट्यूनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. तर रसिको से कनेक्टेड 10 वाजतापर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

रसिक यगाने नंतर शेवटचा गाण्यासणार आजचा आपला सकाळ पीच कार्यक्रमाचा आणि याच्या शेवटचा गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर रसिको पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. रसिको लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार.